ताली ताक धीमी ताक ताली ताक धीमी ताक झाला आमचं ताक धीमी ताक ताली गेलं ताक नाक ताक धीमी ताक नाक नाक धीमी ताक नाक नाक धीमी ताक नाक नाक झन झाली ता झग झाली ता झन झाले कोको झाली दाबू ताली गेटे ताली झाली ता झग झाली ता झन झाले कोको झाली दाबू ताली गेटे झम झाली झग झाली ताक नाक नाक ताक झन ताक झन ताक झन ताक झम झाली झग झाली झन झाले कोको ताक झन ताक झम ताक झन ताक ताक झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन झन पाखा नारंगी की पाखा पाखा चूठा रंगी चालान जैसे मस्त शराबी हालत रंग बिरंगी।